माता तरतु महत दिवस रात दोए दाई दया खेले सगल जगत चंगे आईया बुरे आईया वाचे तर्म।